0: ଶୁଣିଲେ ଗୋସ୍ୱାମୀ ତୁଳସୀଦାସ ବିରଚିତ ଶ୍ରୀରାମଚରିତ ମାନସର 35ତମ ଭାଗ। ଆପଣମାନେ କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ ଶୁଣୁଛନ୍ତି ଆକାଶବାଣୀ କଟକ କେନ୍ଦ୍ରରୁ। ସଂସ୍କୃତରେ ସମ୍ବାଦ ରିଲେ କରି ପ୍ରଚାର କରୁଛୁ ଆକାଶବାଣୀ ଦିଲ୍ଲୀରୁ।
1: ଇଏମ୍ ଆକାଶବାଣୀ ସମ୍ପ୍ରତି ବାର୍ତ୍ତା ଶୂୟନ୍ତା ପ୍ରବାଚକ ପୁରୁଷୋତ୍ତମ ଶର୍ମା। ଆଦୌ ମୁଖ୍ୟାଃ ବାର୍ତ୍ତାଃ। ପ୍ରଧାନମନ୍ତ୍ରୀ ନରେନ୍ଦ୍ର ମୋଦି ମ୍ୟାମାୟାଃ ରାଷ୍ଟ୍ରପତି ଉ ମିନ୍ ଆଉଁ ଲାଇନ୍ ଚ ନବଦିଲ୍ଲ୍ୟାଂ ଦ୍ୱିପକ୍ଷୀୟୋପବେଶନଂ କୃତବନ୍ତୌ। ଉଭୟୋଃ ମଧ୍ୟେ ଐତିହାସିକ ସଭ୍ୟତାଗତ ସମ୍ବନ୍ଧାନ୍ ସୁଦୃଢ଼ୀକର୍ତ୍ତୁଂ ବାର୍ତ୍ତା ଅଭବତ୍। ଭାରତ ଓମାନ ବ୍ୟାପକାର୍ଥିକ ସହଭାଗିତା ସନ୍ଧିଃ CEPA ଇତି ଅଦ୍ୟ କ୍ରିୟାନ୍ୱିତଃ ଅଭବତ୍। ಅನೇನ ಭಾರತೀಯ ನಿರ್ಯಾತಕೇಭ್ಯಃ ಓಮಾನೆ ಪ್ರತಿಶತಂ 98% ವಿಪಣೌ ಶುಲ್ಕಮುಕ್ತ ಕಾರ್ಯಾನುಮತಿ ಭವಿಷ್ಯತಿ। ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಸ್ವನಿಧಿ ಯೋಜನಾಯಾಃ 6 ವರ್ಷ ಪೂರ್ತೌ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವೋಚತ್ ಯತ್ ಅನಯಾ ಯೋಜನಯಾ ಪಥ ವ್ಯವಸಾಯಿಭ್ಯಃ ಪ್ರಗತೇಃ ನೂತನಾವಸರಾಃ ಪ್ರದತ್ತಾಃ। ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳಸ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಶುಭೇಂದು ಅಧಿಕಾರಿ ಅದ್ಯ ಮಂತ್ರಿಮಂಡಲಸ್ಯ ವಿಸ್ತಾರಂ ವಿಧಾಯ 35 ನೂತನ ಮಂತ್ರಿಭ್ಯಃ ಮಂತ್ರಿಮಂಡಲೇ ಸ್ಥಾನಂ ಅಯಚ್ಛತ್। ಅಪಿ ಚ ಹಾಂಗ್ಕಾಂಗ್ ನಗರೆ ಆಯೋಜಿತಾಯಾಂ 22ತಮಾಯಾಂ ಏಷ್ಯಾ ಮಹಾದ್ವೀಪೀಯಾಯಾಂ ಅಂಡರ್ 20 ಅಥ್ಲೆಟಿಕ್ಸ್ ಚಾಂಪಿಯನ್ಶಿಪ್ ಇತಿ ಸ್ಪರ್ಧಾ ಮಾಲಿಕಾಯಾಂ ಭಾರತೇನ 10 ಸ್ವರ್ಣಪದಕಾನಿ ಸಮೇತ್ಯ 19 ಪದಕಾನಿ ವಿಜಿತಾನಿ। ಅಥ ವಾರ್ತಾಃ ವಿಸ್ತರೇಣ। ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಮ್ಯಾಮಾಯಾಃ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಃ ಉ ಮಿನ್ ಆಉ ಲೈನ್ ಚ ಅದ್ಯ ನವದಿಲ್ಲ್ಯಾಂ ದ್ವಿಪಕ್ಷೀಯೋಪವೇಶನಂ ಕೃತವಂತೌ। ಉಭಯೋಃ ಮಧ್ಯೆ ಐತಿಹಾಸಿಕ ಸಭ್ಯತಾಗತ ಸಂಬಂಧಾನ್ ಇತೋಪಿ ಸುದೃಢೀಕರ್ತುಂ ವಾರ್ತಾ ಅಭವತ್। ಸಂವಾದೆ ಮ್ಯಾಮಾ ಭಾರತ ದೇಶಯೋ ಮಿಥಃ ಸುರಕ್ಷಾಂ ಸಂಪರ್ಕಂ ಚ ಸಮೇತ್ಯ ದೇಶದ್ವಯೋಃ ಸಂಬಂಧಾನಾಂ ಸಮೇಪಿ ಪಕ್ಷಾಃ ಚರ್ಚಿತಾಃ। ಉಪವೇಶನಸ್ಯ ಅನಂತರಂ ವಿದೇಶ ಸಚಿವಃ ವಿಕ್ರಮ್ ಮಿಸರಿ ಅವೋಚತ್ ಯತ್ ದೇಶದ್ವಯೇನ ವಿದೇಶ ವ್ಯವಹಾರ ವಿಕಾಸ ಶಿಕ್ಷಾ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯಾದಿ ವಿಷಯೇಷು ಕಾರ್ಯಾಚರಣಾಯ ಸಹಮತ್ಯಂ ಪ್ರಕಟಿತಂ।
2: Both sides underscored the
3: दोनों पक्षों ने अपने सुरक्षा हितों के प्रतिकूल गतिविधियों के लिए क्षेत्र के दुरुपयोग को रोकने के महत्व पर बल दिया। कुल मिलाकर राष्ट्रपति की इस यात्रा ने दोनों पक्षों के दीर्घकालिक साझेदारी को और गहरा करने तथा क्षेत्र में पारस्परिक लाभ विकास और समृद्धि के लिए मिलकर काम करने की साझा प्रतिबद्धता की एक बार फिर पुष्टि की है।
2: ग्रोथ एंड प्रॉस्पेरिटी इन द रीजन।
1: ಭಾರತ ಓಮಾನ ವ್ಯಾಪಕಾರ್ಥಿಕ ಸಹಭಾಗಿತಾ ಸಂಧಿ CEPA ಇತಿ ಅದ್ಯ ಕ್ರಿಯಾನ್ವಿತಃ ಅಭವತ್। ವಾಣಿಜ್ಯೋದ್ಯೋಗ ಮಂತ್ರಿ ಪಿಯೂಷ್ ಗೋಯಲಃ ಅವೋಚತ್ ಯತ್ ಅಯಂ ಸಂಧಿಃ ದೇಶದ್ವಯಸ್ಯ ಆರ್ಥಿಕ ರಣನೀತಿಕ ಸಂಬಂಧಾನ್ ದೃಢಯಿಷ್ಯತಿ। ಏಕಸ್ಮಿನ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ದೈನಿಕ ಪತ್ರೆ ಪ್ರಕಾಶಿತೆ ಲೇಖೆ ಶ್ರೀ ಗೋಯಲಃ ಅವೋಚತ್ ಯತ್ ಅಯಂ ನಿಧಿಃ ನೂತನಾಪಣಂ ಉದ್ಘಾಟಯಿಷ್ಯತಿ। ಅನೇನ ನಿರ್ಯಾತೆ ವೃದ್ಧಿಃ ಭವಿಷ್ಯತಿ ನಿವೇಶಃ ಅಪಿ ವೃದ್ಧಿಂ ಯಾಸ್ಯತಿ। ವ್ಯಾಪಕಾರ್ಥಿಕ ಸಹಭಾಗಿತಾ ಸಂಧೇ ಅಂತರ್ಗತಂ ಭಾರತೀಯ ನಿರ್ಯಾತಕೇಭ್ಯಃ ಓಮಾನೆ ಉತ್ಪಾದ ಸಮೂಹೇಷು ವಿಪಣೌ ಪ್ರತಿಶತಂ 98% ಶುಲ್ಕಮುಕ್ತಿ ಕಾರ್ಯಾನುಮತಿಃ ಭವಿಷ್ಯತಿ। ಶ್ರೀ ಗೋಯಲೇನ ಉಕ್ತಂ ಯತ್ ಅನೇನ ಆಜೀವಿಕಾ ಸಂವರ್ಧನಾಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಭ್ಯಃ ಶ್ರಮಿಕೇಭ್ಯಃ ಮಹಿಳಾಭ್ಯಃ ಕೃಷಕೇಭ್ಯಃ ಮತ್ಸ್ಯಜೀವಿಭ್ಯಃ ಸೂಕ್ಷ್ಮ ಲಘು ಮಧ್ಯಮೋದ್ಯೋಗೇಭ್ಯಃ ಚ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ರೂಪೇಣ ಲಾಭೋ ಭವಿಷ್ಯತಿ।
4: I am confident that this comprehensive agreement
5: हमें विश्वास है कि व्यापक समझौता ओमान के साथ हमारे संबंधों को नई गति प्रदान करेगा। पहले दिन से ही भारत को ओमान की 98% उत्पाद श्रेणियों में शुल्क मुक्त पहुंच प्राप्त होगी और इससे भारत के ओमान को होने वाले 99% से अधिक निर्यात को लाभ मिलेगा। व्यापक आर्थिक साझेदारी समझौता CEPA हमारे साझा भविष्य की रूपरेखा है।
4: of our shared future.
1: ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಸ್ವನಿಧಿ ಯೋಜನಾಯಾಃ 6 ವರ್ಷಾಣಿ ಪೂರ್ಣಾನಿ ಅಭವನ್। ಶ್ರೀ ಮೋದಿ ಅಸ್ಯಾಃ ಯೋಜನಾಯಾಃ ಪ್ರಶಂಸಾಂ ವಿಧಾಯ ಅವದತ್ ಯತ್ ಪಿಎಂ ಸ್ವನಿಧಿ ಯೋಜನೆಯಾ ಪ್ರತಿಭೂತಿಂ ವಿನಾ ಋಣ ಪ್ರದಾನಂ ವಿತ್ತೀಯ ಸಮಾವೇಶನಂ ಅಪಿ ಚ ವಿಕಾಸಸ್ಯ ನವೀನ ಅವಸರಾಃ ಪ್ರದತ್ತಾಃ। ಯೇನ ಲಕ್ಷಶಃ ಪಥ ವಿಕ್ರೇತಿ ಜನಾನಾಂ ಜೀವನೆ ಉನ್ನತಿಃ ಸಮಾಗತಾ। ಪಶ್ಚಿಮ ಬಂಗಾಳಸ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಶುಭೇಂದು ಅಧಿಕಾರಿ ಅದ್ಯ ಮಂತ್ರಿಮಂಡಲಸ್ಯ ವಿಸ್ತಾರಂ ಅಕರೋತ್। राज्यपालः आर एन रविः कोलकातायाः लोकभवने आयोजिते समारोहे 35 नूतन मन्त्रिभ्यः पदस्य गोपनीयतायाः च शपथग्रहणं कारितवान्। समारोहे मुख्यमन्त्रीवर्येण सह अन्य वरिष्ठ नेतारः अपि उपस्थिताः आसन्। नवनियुक्त मन्त्रिभ्यः विभागानां आवंटनम् अनन्तरं भविष्यति। शपथग्रहण समारोहे स्वप्नदास गुप्ता, अर्जुन सिंह, तापस राय, शकर घोष च शपथवचनं स्वीकृतवन्तः। संस्कृतवार्तायाः संस्करणम् इदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ newsonair चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। भारत ऑस्ट्रेलिया देशयोः रक्षामन्त्रिणोः द्वितीय संवादोपवेशनं राजधान्यां नवदिल्ल्याम् अभवत्। रक्षामन्त्री राजनाथ सिंहः अथ च ऑस्ट्रेलिया देशस्य उपप्रधानमन्त्री रक्षामन्त्री च रिचर्ड माल्सः उपवेशनस्य अध्यक्षतां कृतवन्तौ। सिंहेन प्रोक्तं यत् उपवेशनावधौ भारत ऑस्ट्रेलिया देशयोर्मध्ये सुरक्षा सम्बन्धः सुदृढः अभवत्। श्रीमाल्सः अवादीत् यत् ऑस्ट्रेलिया भारत देशौ रक्षा सहभागितां सुदृढः अकुरुताम्। देशद्वयं सामुद्रिक क्षेत्रे मिलित्वा कार्यं करिष्यतः। वार्तायां द्विपक्षीय रक्षा सहयोग विषये प्रगतिः समीक्षिता, यया सहभागितायाः नूतन मार्गस्य अन्वेषणं भविष्यति। जलशक्तिमन्त्री सी आर् पाटिलः, विज्ञान प्रौद्योगिकी मन्त्री जितेन्द्र सिंहः च अद्य राजधान्यां नवदिल्ल्यां जलानुसन्धान विकास सम्बद्धाम् एकां कार्यशालाम् उद्घाटितवन्तौ। अत्रावसरे श्रीपाटिलः अवदत् यत् अस्यां कार्यशालायां जलसङ्कटस्य समाधानेषु व्यापक विचारविमर्शो विधीयते। अस्मिन् अवसरे जलशक्तिमन्त्रालयेन, इसरो इति भारतीयान्तरिक्षानुसन्धानसङ्घटनेन च जलसंसाधनानाम् आकलनाय प्रबन्धनाय च उपग्रहाधारितानुप्रयोगम् उन्नतप्रौद्योगिकीं च दृढयितुं सन्धिः हस्ताक्षरितः। व्यावसायिकप्रतिष्ठानेषु प्रयुज्यमानस्य 19 किलोग्राम भारमितस्य LPG इति वातिभाण्डस्य मूल्ये वृद्धिः सञ्जाता। परं गृहेषु प्रयुज्यमानस्य LPG इति वातिभाण्डस्य मूल्ये परिवर्तनं नैव कृतम्। अवधेयं यत् वैश्विकपरिदृश्ये तैलमूल्येषु अस्थिरताकारणेन इयं वृद्धिः जाता। पश्चिमेशियायां अमेरिका ईरानयोः गतिरोधः अपि अपरं मूल्यवृद्धिकारणं वर्तते। वस्तुसेवाकरस्य सकलसङ्ग्रहः विगतमासे 3.2% संवर्ध्य 1,94,000 कोटिरूप्यकाधिकः अभवत्। विगते वर्षे मई मासे सङ्ग्रहः 1,88,000 कोटिरूप्यकाणि आसीत्। गतमासे केन्द्रीय वस्तुसेवाकरस्य सङ्ग्रहः 37,790,300 कोटिरूप्यकाणि, अपि च राज्य वस्तुसेवाकरस्य सकलसङ्ग्रहः 45,043,100 कोटिरूप्याणि आसीत्। एकीकृत वस्तुसेवाकरस्य सङ्ग्रहः 150,090,900 कोटिरूप्यकाणि आसीत्। सर्वोच्चन्यायालयेन 5 न्यायाधीशानां नियुक्तिः कृता। अनेन सहैव मुख्यन्यायाधीशं समेत्य न्यायाधीशानां संख्या 37 संवृत्ता। विधिन्यायमन्त्री अर्जुनराममेघवालः सामाजिकसञ्चारपटले अवोचत् यत् राष्ट्रपतिना मुख्यन्यायाधीशस्य परामर्शानन्तरं सर्वोच्चन्यायालये 5 नूतनन्यायाधीशानां नियुक्तिः कृता। अवधेयं यत् केन्द्रप्रशासनेन विगते मासे एकम् अध्यादेशं प्रस्तूय विधो संशोधनं कृतमासीत्। हांगकांग नगरे आयोजितायां 22वीं एशिया महाद्वीपीयायां अंडर 20 एथलेटिक्स चैंपियनशिप इति स्पर्धा मालिकायां भारतेन 10 स्वर्णपदकानि, 5 रजतपदकानि, 4 कांस्यपदकानि च समेत्य 19 पदकानि विजितानि। पदकतालिकायां भारतेन द्वितीयं स्थानं प्राप्तम्। प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना द्वाविंशतिः तमायाम् एशिया महाद्वीपीयायाम् अण्डर 20 एथलेटिक्स चैम्पियनशिप इति स्पर्धामालिकायां 10 स्वर्णपदकानि समेत्य 19 पदकानि प्राप्तवद्भ्यः भारतीयदलेभ्यः वर्धापनानि प्रदत्तानि। प्रधानमन्त्रिणा उक्तं यत् इमे युवानः भारतस्य कीर्तिं विश्वस्तरे प्रापयितुं निरन्तरं प्रयत्नं कुर्वन्ति। एतेषाम् उज्ज्वल भविष्याय प्रधानमन्त्रिणा शुभकामनाः प्रदत्ताः इति वार्ताः।
0: आपणमाने कार्यक्रम शुणुछन्ति आकाशवाणी कटक केन्द्ररु। प्रचार करुछु कार्यक्रम युवशक्ति, प्रयोजना विनय कुमार सामन्तराय।
6: नमस्कार, आजिर युवशक्ति कार्यक्रमकु स्वागत आपणंकु।